आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. सूर्यघर
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार कोण आहेत किंवा मी आज कोणाबद्दल सांगणार आहे याची उत्सुकता असेलच तुम्हाला. मित्रांनो, हिंदी सिनेमांमध्ये नायिकांच्या ज्या प्रतिमा तयार झाल्या त्या वेगवेगळ्या स्वरूपात, यामध्ये वहिदा रहमान, नरगिस ते अगदी आजच्या माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय पर्यंत, या सर्व नायिकांनी आपल्या हटके स्टाईलने सर्वांची मनं जिंकली. यातच आणखीन एक अधोरेखित नाव म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांचं. खरं तर त्या नंबर 1 नंबर 2 स्पर्धेत केव्हाच नव्हत्या, पण त्यांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग होता. त्यांची एक वेगळी अभिनय शैली, नृत्य आणि अदा यांनी त्या वेगळा ठसा उमटवू शकल्या. त्यामुळं आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेणार आहोत मीनाक्षी शेषाद्री यांचा प्रवास. आजच्या आपल्या बिग स्टार मीनाक्षी शेषाद्री.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मित्रांनो, मीनाक्षी यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि भारताच्या सर्वात तरुण मिस इंडियाचा किताब त्यांना मिळाला. यानंतर त्यांना मॉडेलिंग आणि अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. यातच 1982 साली त्यांना पेंटर बाबू हा त्यांचा चित्रपट आला, परंतु बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. तरीही त्यांना ऑफर्स मिळत राहिल्या आणि एक चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडून आला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मित्रांनो, साल 1983 मध्ये प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई आपल्या चित्रपट हिरोसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि त्यांना भेटली त्यांची राधा मीनाक्षी शशाद्री या रूपानं. या चित्रपटाच्या माध्यमातून मीनाक्षी शशाद्री यांच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. या चित्रपटातील मीनाक्षी यांच्या अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आणि मीनाक्षी शशाद्री या बहुचर्चित आणि बॉलिवूडचा नवा चेहरा देखील बनल्या.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मीनाक्षी शशाद्री यांच्या फिल्मी करिअरचा ग्राफ हा नेहमीच चढ उताराचा राहिला. हिरोच्या यशानंतर मीनाक्षी यांना राजेश खन्ना यांच्यासोबत आवारा बाप आणि बेवफाई या चित्रपटात त्यांनी काम केलं. हे चित्रपट चालले नाहीत. यानंतर त्यांच्या फिल्मी करिअरला पुन्हा सुभाष घाई यांच्या 1985 साली प्रदर्शित झालेल्या मेरी जंग या चित्रपटाने पुन्हा सावरलं. यानंतर त्यांचे स्वाती, मेरा जवाब आणि आंधी तुफान यासारखे चित्रपट देखील आले. यामध्ये स्वाती या चित्रपटाचं समीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय मीनाक्षी शशाद्री यांचा जीवन प्रवास. मित्रांनो, मीनाक्षी शशाद्री यांनी यानंतर जॅकी आणि राजबब्बर यांच्यासोबत दहलीज या चित्रपटात भूमिका केली. हा चित्रपट फारसा चालला नाही. यानंतर जॅकी सोबत पुन्हा अल्ला रखा आणि मिथुन सोबत दिलवाला आणि परिवार या चित्रपटांनी तिला पुन्हा सावरलं. यानंतर तिचे आणखीन बहुचर्चित

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मीनाक्षी शशाद्री यांच्या फिल्मी करिअरमध्ये निर्माते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा महत्वाचा सहभाग राहिला आणि त्यांनी मीनाक्षी यांना

घेऊन घातक, घायल आणि दामिनी यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली. मीनाक्षी यांच्या संपूर्ण फिल्मी करिअर आणि त्यांचे हे तीन चित्रपट बरोबरीचे आहेत. या चित्रपटात त्यांचे नायक होते सनी देओल. आजही मीनाक्षी यांचं नाव या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलं.

आपण ऐकत आहात रेडिओ धरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ धरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. 1992 मध्ये दक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांच्यासोबत आज का गुंडाराज हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्या खऱ्या अर्थानं चर्चेत आल्या त्या दामिनी या चित्रपटानं. हा चित्रपट त्यांच्यासाठी माइलस्टोन ठरला. अत्याचार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी स्त्री त्यांनी पडद्यावर उभा केली. दामिनीच्या पात्रात अनेक आयाम आहेत, तांडव नृत्य सुद्धा आहे आणि एका स्त्रीचा संघर्षही. त्यामुळं दामिनी मीनाक्षी शशाद्री यांना आपण वेगळं करून बघूच शकत नाही.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शेषाद्री. मीनाक्षी शेषाद्री यांनी 1995 साली बँकर हरीश म्हैसूर यांच्याशी विवाह केला. यानंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे. आपल्या फिल्मी करिअर मध्ये मीनाक्षी यांना स्वातीसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार तसेच दामिनीसाठी सर्वश्रेष्ठ भूमिकेसाठी नामांकन आणि स्मिता पाटील मेमोरियल पुरस्कार देखील मिळाला. मीनाक्षी शेषाद्री यांच्या एकूण कारकिर्दीचा विचार करता एक उत्तम नायिका, एक उत्तम नर्तकी ते सशक्त अभिनेत्री असा प्रवास त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यामुळेच एक नवी प्रतिमा फिल्म इंडस्ट्रीला मिळाली आणि म्हणूनच त्या आहेत आपल्या आजच्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शेषाद्री. मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. आजचा आपला एपिसोड होता बिग स्टारचा, तो होता मीनाक्षी शेषाद्री यांच्यावरती. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता 9970509 वरती, अर्थात 9970500900 वरती. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत, नवीन एका थीम सोबत. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत आणि त्यांच्या लाईफ जर्नी सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

उद्या आपण भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत आणि त्यांच्या लाईफ जर्नी सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता पुढे जात असताना त्यांनी काही यश मिळवलेलं असतं, काही जॉब मिळवलेले असतात आणि त्यांचं यश जे असतं ते आपल्यासाठी प्रेरणा देणारं असतं आणि आपण त्यांचा हा यशाचा प्रवास जाणून घेत असतो, जेणेकरून आपल्यालाही त्याच्यातून काही ना काहीतरी पॉईंट्स मिळायला हवेत। तर अगदी त्या पद्धतीनं आज आपण ही चर्चा करणार आहोत आणि यासाठी तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे शिवराज तुकाराम वाघमारे याला। तो 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधला पासआउट आहे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून। त्यानंतर त्यांना CDAC याच्यातून डिप्लोमा कोर्स केलेला आहे HPCAP म्हणून, तेही काय नेमकं आपण समजून घेणार आहोत। आणि सगळ्यात एक अभिनंदनीय गोष्ट म्हटलं तर आता त्याची CDAC याच कंपनीमध्ये मोहाली पंजाब इथे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीनं त्याला तिथं जॉब भेटलेला आहे। आणि आता जी आमची थोडी बहुत चर्चा झाली त्यानुसार शिवराजला ही सरकारी नोकरी भेटलेली। आपल्याकडे सरकारी नोकरी म्हणतं की थोडंसं आपण जरा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, म्हणून हा विषय आहे की सरकारी नोकरी अशा पद्धतीचा काहीतरी एक विषय आहे, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि 2024 या पद्धतीनं लगेचच पासआउट झाल्या जॉब कसा भेटला किंवा काय झालं तर हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे। शिवराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
3: येस सर, धन्यवाद सर।
2: शिवराज, सर्वात अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तुझं अभिनंदन की तू 2024 पासआउट झालास।

0: आणि लगेचच एक 6 महिने वर्षभराच्या आत तर तुला लगेच जॉब भेटलेला आहे आणि एकदम प्राऊड मोमेंट असणार आहे तुझ्यासाठी तुझ्या कुटुंबासाठी.
1: हो सर, नक्कीच.
0: अच्छा, तर आम्ही अभिनंदन करतो अगोदर तुझं.
1: धन्यवाद सर.
0: अच्छा, हे मोहाली पंजाबला सिडॅकमधून जे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीचं तुझं हे पद पण आहे, तिथं सिलेक्शन कधी झालं आणि तू जॉईन झालाय का?
1: हो, माझं सिलेक्शन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे आणि माझा इंटरव्ह्यू 20 मेला झाला होता.
0: कुठे?
1: 20 मेला माझा इंटरव्ह्यू सिडॅक पुणे येथे व्हर्च्युअल झाला होता माझा. आणि तो इंटरव्ह्यू त्याचा रिझल्ट 8 दिवसांनी आला मला आणि त्यांच्याकडून मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला ऑफर लेटर येईल आणि 2 जूनपासून तुमचं जॉईनिंग आहे ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून.
0: अच्छा, हे प्रोजेक्ट असोसिएट आणि HPC म्हणजे नेमकं काय असतं?
1: HPC ही एक ब्रँच आहे, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, ही जी सुपर कम्प्युटिंगला डील करते. आणि मी सिडॅक पुणे येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन HPC मध्ये करत असताना माझी पूर्ण ट्रेनिंग ही सुपर कम्प्युटर रिलेटेडच झालेली आहे, त्याच्यामुळे ते प्लेसमेंट करताना त्यांनी तेच डोमेन मला दिलेलं आहे HPC ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून.
0: अच्छा, तर खरं तर तुझं 2024 मध्ये जे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून जे तो पासआउट झाला आणि त्याच्या अगोदरचा जो इथला तेना अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तुझा प्रवास होता किंवा तू कशा पद्धतीने तयारी केली हेही जाणून घ्यायचं आहे. पण सगळ्यात अगोदर आम्हाला हे तू सुपर कॉम्प्युटिंग असं म्हणतोय ना, तर ते काय नेमकं काय असतं ते सांग थोडं.
1: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे ते जसे गव्हर्नमेंटचं आपलं इस्रो आहे, जसे DRDO आहे, मग हे आपले सिडॅक जे आहे ते गव्हर्नमेंटचं एक ऑर्गनायझेशन आहे जे सुपर कॉम्प्युटर रिलेटेड रिसर्च करतं. जसे आपले आपल्या सिडॅककडे परम सिरीजचे सुपर कॉम्प्युटर आहेत,
0: ते ऐकून आहे,
1: ते परम सुपर कॉम्प्युटर आहेत आणि ते सर्व जे आहे ते HPC मध्ये येतात, ते हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग, आणि याची ट्रेनिंग ते सिडॅक आम्हाला प्रोव्हाइड करतं.
0: अच्छा, आणि काय नाही काय असतं म्हणजे नेमकं? आता नॉर्मली आता हे कम्प्युटर आपण रेकॉर्डिंग कम्प्युटरच करत आहोत, आपल्या घरोघरी कम्प्युटर आहेत, लॅपटॉप आहेत, तर त्याच्यामध्ये ह्या सुपर कॉम्प्युटिंगमध्ये काय फरक असतो?
1: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे त्याची स्पीड जी असते आणि त्याचं स्केल असतं ते आपले जे घरगुती आपण वापरतो जे डेस्कटॉप असतील कम्प्युटर असतील त्याच्यापेक्षा खूप मोठं असतं. त्याचे डेटाबेस मोठे असतात आणि ते गव्हर्नमेंटच्या जसे आपण फॉरकास्टिंग करतो, वेदर फॉरकास्टिंग असते त्याच्यात, म्हणजे ते आणि सिम्युलेशन जे असतं जसं आपल्याला रॉकेट अवकाशात पाठवायचं असेल त्याच्या अगोदर ते सिम्युलेशन करतात, त्याच्यासाठी हेवी सुपर कॉम्प्युटिंग आपल्याला पॉवर पाहिजे असते, ते आपल्याला सुपर कॉम्प्युटर प्रोव्हाइड करून देतं.
0: अच्छा, आता हे जेवढं आता आम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला लागलं, म्हणजे माझ्या लेवलला जे अंडरस्टँडिंग व्हायला लागलं ते आणि जे आता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत असणार आहेत किंवा कम्प्युटरच्या रिलेटेड ज्यांना जास्तीचं नॉलेज आहे त्यांना हे थोडंसं अजून जास्त लक्षात येत असणार आहे. पण आम्ही जे थोडंसं चित्रपटामध्ये किंवा इकडे तिकडे पाहतोय खूप मोठी अशी रूम असते त्या ठिकाणी खूप मोठे असे त्याला काय म्हणतात CPU किंवा अशा पद्धतीचे जे CPU मध्ये मदर बोर्ड्स वगैरे ठेवले असतात असं बरंचसं काही असतं, बाहेर भरपूर असे सिक्युरिटी पण असते आणि त्या ठिकाणी बरेच जण असतात ते इंजिनिअरिंग काम करतात, तसं काही?
1: हो सर, ऍक्च्युली तेच असतं. ज्यावेळेस आम्ही सिडॅक पुणे येथे होतो त्यावेळेस आम्हाला त्यांनी ऍक्च्युअल सुपर कॉम्प्युटरचं टूर केलं होतं त्यांनी.
0: अच्छा,
1: आणि त्या टूरमध्ये आम्ही ऍक्च्युअल जो भारतातील सर्वात फास्ट सुपर कॉम्प्युटर आहे जो परम एरावत आहे तो सुपर कॉम्प्युटर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला.
0: कुठे होता तो?
1: तो सिडॅक पुणे येथे आहे.
0: बरं,
1: आणि अजून एक आहे.
0: तो कसा होता म्हणजे दिसायला कसा होता?
1: दिसायला ते पूर्ण रॅक्स असतात ते आणि त्याच्यात ते सुपर आपल्या जर कम्प्युटरच्या भाषेत म्हटलं तर ते क्लस्टर्स असतात, नोड्स असतात त्याच्यात आणि त्याच्यात ते कनेक्टेड असते इन्फिनिटी बँडने जे आपण वायरिंग वगैरे म्हणतो आपल्या सामान्य भाषेत आणि ते जवळपास ते खूप मोठी जागा स्केल करतात, ते जागा घेतात ते आणि ते
0: म्हणजे आपला जो छोटा कम्प्युटरचा एक CPU असतो तसे 1000 CPU त्याच्यात बसतो.
1: हो, असं म्हणू शकतो आपण. आणि त्याची पॉवर क्षमता खूप अधिक असल्यामुळे तो खूप गरम होतो, त्याच्यामुळे त्याला 24 तास थंड मध्ये ते ठेवतात, कुलिंग मध्ये ठेवतात आणि तो एक अनुभव होता माझा सिडॅक मध्ये.
0: अच्छा अच्छा,
1: हो.
0: अच्छा, मग आता ज्यावेळेस तू अशा पद्धतीनं एका सुपर कॉम्प्युटिंग म्हणजे परम असणाऱ्या सिडॅकच्याला व्हिजिट पण केलं, पुन्हा त्याच्यानंतर तू हे सर्व पाहिलं.
1: ऍक्च्युअल मी सिडॅक मध्ये असताना आमची ज्यावेळेस ट्रेनिंग होत होती त्यावेळेस आम्हाला ऍक्च्युअली आमच्या 20 विद्यार्थ्यांची टीम होती आमची, तर 20 विद्यार्थ्यांना त्यांनी एक वेगळा सुपर कॉम्प्युटर दिला होता फक्त प्रॅक्टिससाठी ज्याचं नाव आहे परम शावक, ज्याची पण आम्हाला त्याचं आम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतलेला आहे सोबत.
0: मग आता मला तेच थोडंसं आता आपण ऑडिओच्या का असताना माध्यमातून तेच थोडंसं मला अजून समजून घ्यायचं होतं की आता तुझा जो हा जॉब आहे तो पंजाब मोहाली ते सिडॅक कंपनीमध्ये आहे HPC हाय परफॉर्मिंग कॉम्प्युटिंग या काहीतरी क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून, मग तू नेमकं तिथं अजून करणार काय? जसं आता थोडक्यात सिव्हिल इंजिनियर आहे तर तो कन्स्ट्रक्शन करायला लागला, मेकॅनिकल इंजिनियर आहे तो कत्री इंजिनचे डिझायनिंग करायला लागला, तर तू नेमकं तिथं करणार काय?
1: गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ते खूप असे म्हणजे 500 जास्त असे प्रोजेक्ट चालू आहेत रनिंग ते, आणि ते खूप आपले जे सुपर कॉम्प्युटर आहे त्याचे क्लस्टर खूप वाढवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी पण सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांनी 27 सुपर कॉम्प्युटरची नवीन मान्यता पण दिलेली आहे, त्याच्यानुसार ते भारतातील विविध ठिकाणी सुपर कॉम्प्युटर ते इस्टॅब्लिश करणार आहेत. मग तिथं आणि मी जी HPCची ट्रेनिंग घेतलेली आहे ती सिडॅक पुणे येथे घेतलेली आहे, आणि ऍक्च्युली ती तिथंच आहे, दुसऱ्या सिडॅकमध्ये नाही आहे. मग त्याच्या पहिल्यांदा मी तिथे गेल्यानंतर मी दुसऱ्यांना ट्रेनिंग देणार आहे HPCची स्टार्टिंगला.
0: अच्छा, हो म्हणजे तू ट्रेनिंग देणार?
1: हो.
0: अच्छा, मग आता नॉर्मली आम्ही जसं कम्प्युटरवर काम करतो कुठलंही, की समजा आता जसं तुम्ही इंजिनिअरिंगला असताना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली असेल, किंवा आता आम्ही जसं आता ऑडिओ हा रेकॉर्ड करत आहोत, आता जसं रेकॉर्डिंग झाली तुझी मुलाखत की आम्ही त्याच्यावर काहीतरी असं एडिटिंग करणार आणि पुन्हा एडिटिंग करून तो प्रोसेस करून प्रोग्राम पुन्हा तो आम्ही ब्रॉडकास्ट करण्यासाठी ठेवणार, असं आता हे आमच्या कामाची पद्धत झाली. तर ज्यावेळेस ऍक्च्युली ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर तुम्ही ऍक्च्युली सुपर कम्प्युटर समोर बसून करणार म्हणजे असं काही करणार का, तुम्ही ते पूर्ण रूम मधले जे काही हे असतात त्याचं तुम्ही परफॉर्मन्स कसा आहे चेक करणार काय असणार?
1: ऍक्च्युली ते काम आहे ते ऍज आम्ही बसूनच ते काम करणार आहे, जे आपलं जे नॉर्मल डेस्कटॉप असतं ते तसंच असतं, फक्त त्याला सुपर कम्प्युटरचे सर्व्हर आम्ही कनेक्टेड केलेले असतात, त्याच्यामुळे ते आम्ही सुपर कम्प्युटरची स्पीड अनुभवू शकतो.
0: अच्छा, म्हणजे ते समोर दिसतं तुम्हाला की तुम्हाला जो प्रोग्राम आहे तो रन होतोय त्या पद्धतीने, व्यवस्थित होतंय का, जे तुमचे पॅरामीटर्स असतात त्या पद्धतीनं? तर अच्छा, तर हे मी आता खरं तर अजून म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे तुला ते सिडॅक कंपनीमध्ये मोहालीमध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळं काम पाहून पुन्हा आल्यानंतर खरं तर हे अजून जास्त तू चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकशील की तू ऍक्च्युअली तिथं वर्क काय करतोय. पण मी हे इन जनरल का विचारतोय हे सगळं, त्याचं कारण असं आहे की कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमधून जे काही स्टुडंट आता सध्या तुझ्यासोबत पण पासआउट झालेले असणार आहेत, आता कोणी फायनल असणार आहेत, कोणी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतील, आता हे अकॅडमिक इयर पण चालू असणार आहे, तर त्यांना पण हे लक्षात यावं की असं काहीतरी असतं, किंवा जरी त्यांच्या लक्षात असेल किंवा त्यांना नॉलेजमध्ये असेल तर असं काहीतरी करता येऊ शकतं, हे एक असावं. दुसरी गोष्ट यातले हा प्रश्न विचारण्याचं कारण होतं की सर्वसामान्यपणे परम कॉम्प्युटर आम्ही नाव ऐकलेलं असतं, न्यूजमध्ये पाहिलेलं असतं, किंवा हे ऍक्च्युली आम्ही जसं आता मी म्हणतो चित्रपटात पाहिलेलं असतं, म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये काम कशा पद्धतीनं करायचं असतं, त्यासाठी नेमकं काय लागतं, आणि तू धारूरसारख्या भागातून येऊन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग करून अशा पद्धतीच्या कुठल्या तर परम कॉम्प्युटरमध्ये जाऊन आपल्याला काहीतरी काम करता येऊ शकतं, आणि ते अशा पद्धतीनं काम करावं लागतं हे थोडंसं सर्वसामान्यपणे समजावं या दृष्टिकोनातून माझा हा प्रश्न होता. तर आपण जे चर्चा करत आहोत ते शिवराज तुकाराम वाघमारे याच्याशी, तो आणि मूळतः राहणार धारूर तालुका धाराशिवचा आहे तो, आणि त्याने 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली आहे, आणि आता सध्या सिडॅक कंपनीमध्ये आता जस्ट 2 दिवसापूर्वी त्याला जॉब भेटलेला आहे, आणि सिडॅक डिप्लोमा इन HPCAP या पद्धतीने तो केलेला आहे. तर मला सगळ्यात आता हा प्रश्न विचारायचा आहे की नॉर्मली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग केलं की लोक म्हणजे जे विद्यार्थी असतात ते कंपनीमध्ये जॉब शोधतात किंवा IT सेक्टर कुठं आहे ते पाहतात, किंवा मग फार तर मग समजा एखादा अजून सॉफ्टवेअरचा कोर्स करून अजून कुठेतरी, किंवा मग विदेशात जाता येतं का, असं बऱ्याच अँगलनं ते पाहत असतात. तर नेमकं सिडॅक अशा पद्धतीचं काहीतरी असू शकतं किंवा असतं आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला जॉब करता येऊ शकतं हे तुला कधी समजलं होतं, आणि तू मग कधी ह्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं लागला?
1: हो, मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 3 वर्षात होतो, त्यावेळेस मला हे सिडॅकबद्दल समजलं मला, आणि सिडॅकमध्ये CCAT एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम, मग त्या एक्झामची मी तयारी करत होतो, त्यावेळेस मी शेवटच्या वर्षात मी तयारी त्याची सुरू केली, आणि मी शेवटच्या वर्षात जसं माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली तसं माझे CCAT पण माझं क्रॅक झालं.
0: अच्छा, मग आता हे तुला इंजिनिअरिंग मध्ये असतानाच CCAT एक्झाम किंवा सिडॅकला जाता येत असं कळालं?
1: हो हो, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतानाच माझं CCAT क्लिअर झालं होतं.
0: अच्छा, मग हे कसं एकदम अचानक शेवटच्या वर्षामध्ये एवढं होऊन तुझा अभ्यास क्लिअर होऊन असं सगळं झालं की अगोदरपासूनच तुझा बॅक ऑफ द माइंड काहीतरी चालू होतं डोक्यामध्ये?
1: हो, माझ्या पण मनात विचार होता की कोणता तरी कोर्स वगैरे जॉईन करूया, आणि पण जे CCAT एक्झाम असते त्याच्या अगोदर एक प्रीकॅट एक्झाम असते जी CCAT एक्झामची तयारी करून घेते, जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं ते CCAT प्रीकॅट एक्झाम. मग मी प्रीकॅट मला गव्हर्नमेंटतर्फे मला ते मिळालं, आणि त्यांनी 3 महिन्याची मला ट्रेनिंग दिली, मला मे मध्ये ट्रेनिंग दिली त्याची, आणि मी पूर्णपणे मी CCAT साठी तयार झालो.
0: अच्छा, मग हे सर्व ट्रेनिंग करत असताना किंवा हे बाकी सगळं करत असताना 2024 पासआउट झाला, म्हणजे तो मेन कोरोनाच्या पीक पिरियड मध्येच तो ऍडमिशन घेतलेलं 2020, असं बरोबर आहे?
1: हो बरोबर.
0: तर मग हे 2020-24 तुझं अकॅडमिक इयर कसं राहिलेलं होतं?
1: 20 ते 24 मध्ये नॉर्मली मी 12वी कम्प्लीट केली रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवतून, आणि त्यानंतर जनरली सर्वांना वाटते की नॉर्मली इंजिनिअरिंग केल्यानंतर चांगलं म्हणजे आपलं भविष्य वगैरे होईल, त्याच अनुषंगाने मी पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं. आणि सर्वांना
0: माहिती काही ठरवलं नव्हतं की तेरणाच घ्यायचं का असं काही? असं
1: नॉर्मली म्हणजे एक आपल्या जवळचं पण हे आहे, चांगलं कॉलेज आपल्या जिल्ह्यामध्ये वगैरे, म्हणून तेरणा वगैरे मी जॉईन केलं होतं. आणि पहिलं वर्ष जे होतं ते पूर्ण कोरोनात गेलं आमचं, कोरोना होतं. आणि दुसरं वर्ष पण अर्ध वर्ष कोरोनात गेलं. आणि आमचं ऍक्च्युली चौथं सेमिस्टर पासून आम्ही ऍज अ फिजिकल आम्ही कॉलेजमध्ये आलो आम्ही, आणि तेव्हापासून ते कॉलेजमध्ये पण खूप प्रोग्राम वगैरे व्हायचे त्यांना, त्यामुळे ते आणि कॉलेजमधले एक दोन सर असे जे सिडॅक सर्टिफाईड पण आहेत ते, जसे देशपांडे सर असते, मग त्याच्यामुळे मला आयडिया वगैरे भेटली, सरांसोबत वगैरे बोलणं वगैरे होतं, ते पण सांगत होते की मी सिडॅक वगैरे केलेलं आहे असं. आणि त्याचमुळे मी थर्ड इयरमध्ये मी सिडॅकबद्दल मी अजून मला लिंक्डइन वरती मला भेटली माहिती आणि मी तयारी सुरू केली त्या अनुषंगाने.
0: हे चार वर्षामध्ये जे पहिले दोन वर्ष तुझे कोरोनाचे गेले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तू ज्यावेळेस कॉलेजमध्ये आला, मग अर्थातच म्हणजे कोणाचाही 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस तो इंजिनिअरिंगला जातो तर एक ड्रीम असतं किंवा आपण क्लास करतो काहीतरी असं वेगळं वातावरण असतं. एक तर दोन वर्ष तुम्ही ऑनलाईन केलेले, 1.5 वर्ष 2 वर्ष, आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आल्यानंतर असं काही वेगळं वाटलं नाही का? म्हणजे असं त्याला म्हणजे म्हणतात ना की त्या सगळ्या माहोलमध्ये थोडंसं एकरूप होण्यासाठी काय असा विषय?
1: हो, नॉर्मली ज्यावेळेस आमचं ऑनलाईन होतं कॉलेज त्यावेळेस पण खूप प्रोग्राम घेत होते कॉलेजमध्ये, प्राचार्य सरांनी पायथॉन लँग्वेज असेल जी ऑनलाईन आम्हाला प्रोव्हाइड करून दिली होती, मग अशी खूप तयारी झाली आमची त्या अनुषंगाने. आणि आम्हाला काय असं म्हणजे जास्त काय अवघड वाटलं नाही मर्ज व्हायला. आम्ही फोर्थ इयर आम्ही आमचं फोर्थ सेमिस्टर इझिली गेलं.
0: अच्छा, मग आता तुझं ट्वेल्थ तर इथंच झालेलं होतं, अगोदरची 10वी तुझी धारूरमध्ये?
1: धारूरमध्ये.
0: अच्छा, मग ह्या दोन टप्प्यातून येत असताना तुला असं काही डोक्यामध्ये विचार होता का की आपल्याला पुढे खरंच इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर पुढे कुठेतरी असा मोठा जॉब करायचा किंवा कुठेतरी असं जायचं, असं काय होतं? गायडन्स कुठलं मिळत होतं नाही मिळत होतं, काय विषय होता नेमका?
1: हो, मी खरं तर मी ग्रामीण भागातून येतो आणि माझे वडील हे शेतकरी आहेत. तर नॉर्मली आपल्याला असंच असते की आपण म्हणजे त्यांना पण वाटते की आपला मुलगा वगैरे शहरात कुठेतरी त्याला जॉब भेटावा, त्याचं कुठेतरी चांगलं करिअर व्हावं. मग त्या अनुषंगानेच त्यांनी माझे 10वी झाल्यानंतर त्यांनी मला धाराशिवला पाठवलं इथं. आणि मी माझी स्ट्रीम ही सायन्स होती 11वी 12वी, मग त्यात माझे इंग्लिश वगैरे सुधारत गेले ते. आणि मला काय असं जास्त इंजिनिअरिंगला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस काय इतकं जास्त अवघड काय वाटलं नाही इंग्लिश विषयी पण.
0: तर ज्यावेळेस 2 वर्ष तो फिजिकली या ठिकाणी कॉलेजमध्ये आला, तुला सिडॅकची माहिती पण मिळाली की अशा पद्धतीनं करायला पाहिजे, तू सिडॅकची तयारी करायला सुरुवातच केली. मग फक्त सिडॅकच असं डोक्यात होतं का की आणखीन दुसरे कुठले तरी कोर्सेस होते असे, जसे की आता ते मी बऱ्याचशा लँग्वेज ऐकतो पायथॉन किंवा अशा बाकीच्या, अशा बऱ्याचशा लँग्वेज केल्यानंतर किंवा सॉफ्टवेअर कोर्सेस केल्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये जॉब भेटू शकतात, तर असं काही होतं का तू फक्त सिडॅक तुझ्यासमोर आला पहिल्यांदाच तू त्याला कॅच केला असं काही झालं का, किंवा तुला वेगवेगळे व्हेरिएशन्स अवेलेबल होते?
1: हो, इंजिनिअरिंगमध्ये असताना माझ्या पण मनात असं वाटत होतं की आपण पण दुसरे कोर्सेस वगैरे करावे. आणि नॉर्मली सर्वजण फुल स्टॅक डेव्हलपमेंट हे करतात कारण त्याच्यात आपल्याला खूप जॉब रोल भेटतात, वेगवेगळ्या डिफरंट डोमेनमध्ये आपण जाऊ शकतो. आणि मी पण तसंच विचार केला होता, पण माझी पण अशी एक इच्छा होती की आपण कुठंतरी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील, गव्हर्नमेंटची तयारी करावी,
0: सरकारी नोकरी
1: डोक्यात होतं. त्यामुळे मी पण शोधत होतो, नॉर्मली आपण शोधतो की काही इस्रोमध्ये असेल, DRDOमध्ये असेल, कारण माझी ब्रँच ही CSEs होते त्या, आणि IBPS असेल त्याची पण मी तयारी करत होतो सोबत. आणि मला लकीली मला ही सिडॅक विषयी समजलं मला सोबत आणि मी केली त्याची तयारी.
0: अच्छा, तर मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की जसं आता शिवराज तू लगेचच पासआउट झाला 2024 पासआउट झाल्यानंतर लगेच तुला जॉब भेटला, तुझ्या बॅचमध्ये जेवढे होते त्यांच्यापैकी किती जणांना जॉब भेटला?
1: माझ्या
0: एक अंदाजा माहिती आहे काही असं?
1: अंदाजा म्हणजे ज्यावेळेस मी पासआउट झालो त्यावेळेस 1 किंवा 2 जण प्लेस झाले होते जे TCS मध्ये झाले होते.
0: अच्छा,
1: हो ते 2 झाले होते. त्यानंतर काय माहिती नाही म्हणजे
0: म्हणजे तुला नॉलेज नाहीये की किती जण आणि तुमच्या बॅचमध्ये एक साधारणतः 60-70-100 मुलं असतील
1: बॅचमध्ये? हो, 52-53 होते.
0: अच्छा, 50 मुलं होते, त्या 50 पैकी
1: 50-60 होते.
0: हा, तुझ्या नॉलेजमध्ये जे होते ते 2 जण प्लेस झाले किंवा तू झाला, बाकीच्यांचं तुला नॉलेज नाही समजा.
1: हो,
0: मग असा असा कुठला असा फॅक्टर होता की 50 जणांच्या बॅचमध्ये केवळ असं 1-2-3 जणच होते, त्यातही तू गव्हर्नमेंटच्या जॉबला अप्रोच झाला आणि ते तुला जॉब भेटला पण, तर असा काय डिफरन्स होता की तू ते अचीव्ह केलं बाकीच्यांना अचीव्ह करता नाही आलं?
1: नॉर्मली कसं आहे की आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग करतो हे करतो तर त्यावेळेस आपण स्किलवर जास्त फोकस करत नाही, आपण जे थेरॉटिकली जास्त हे घेतो, पण ॲक्च्युली कंपनीमध्ये आपल्याला ते प्रॅक्टिकली आपलं नॉलेज लागतं, मग ते प्रॅक्टिकली स्किल कमी पडतात. मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर जॉब अवेलेबल आहेत पण विद्यार्थी तसे त्यांना भेटत नाहीत, स्किल डेव्हलप झालेले विद्यार्थी भेटत नाहीत, त्याच्यामुळे लॅक ऑफ स्किल खूप विद्यार्थी मागे पडतात. आणि मी स्किलवर फोकस केलं होतं मी इंजिनिअरिंगच्या वेळीपासूनच.
0: अच्छा, तर मित्रांनो शिवराज तुकाराम वाघमारे आपल्याशी चर्चा करतोय. मूळतः राहणारा धारूरचा आहे आणि 2024 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून त्यांना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेला आहे. सिडॅकचा डिप्लोमा केल्यानंतर त्याला आता मोहाली पंजाब इथे सिडॅकमध्ये प्रोजेक्ट असोसिएट्स म्हणून सुपर कॉम्प्युटिंगमध्ये हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंगमध्ये त्याला तो जॉब भेटलेला आहे. त्याचा तो प्रोजेक्ट असोसिएट आहे आणि हा गव्हर्नमेंटचा जॉब आहे, याचा अर्थ त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मग परत तोच येतो की तुम्ही ऑनलाईन स्टडी करत असताना मोबाईलचा वापर केलेला असणार आहे, लॅपटॉपचा केलेला असणार आहे, इंटरनेटचा वापर केलेला असणार आहे, आणि ज्यावेळेस मग फिजिकली तुम्ही इथं आलात आणि 2023-24 इथं घेतला, मग त्यावेळेस तर बरंच मग सोशल मीडिया, रील्स, इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट असा बराच उपयोग केलेला असणार आहे.
1: हो नक्कीच, जसे दुसरे करतात तसं मी पण केलेलं आहे.
0: काय असा डिफरन्स होता की तू एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुला जॉब भेटतो आणि बाकीचे त्याच्यातच वाहवत जातात, असं काय होतं?
1: त्याच्यात पण सर्वांनी टाइम, मी ज्यावेळेस स्टडी करत होतो त्यावेळेस रील्स वगैरे हे नॉर्मली आपण पाहतोच, पण त्याचं मी टाइम हे केलं म्हणजे जास्त त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. नॉर्मली आपलं जे फोकस आहे, जसे काही स्टडी जे ऍप्स आहेत ते ऍप्स वगैरे आपण वापरू शकतो. माझ्यापाशी पीसी पण होता, मी पीसी वरती स्टडी करत होतो, आपले कोडिंग असेल, बाकीचे तयारी असेल, आणि जे इन्स्टा असेल, फेसबुक असेल ते लिमिटेड वापरत होतो मी.
0: अच्छा, मग स्वतःचं काय असं काही जास्त टाकणं किंवा
1: नाही, स्वतः लाईक्स
0: मिळाले नाही असलं काही नाही,
1: तसं माझं काही उद्देश पण नाही. आणि तसं
0: फक्त मित्र किती त्याच्यामध्ये अडिक्ट होत चालले तेवढं बघायचं का?
1: हो नॉर्मली.
0: त्या मित्रांना कधी सांगितलं नाही का असं काही विषय होऊ शकतो म्हणून? का सांगण्याचा प्रयत्न केला होता त्याने ऐकलं नाही असा काही विषय झाला?
1: नाही तसं काही नाही. मित्र पण नॉर्मली मी जे हे केले होते, माझे पण मित्र जेवढे
0: लिमिटेड होते,
1: लिमिटेड होते मित्र माझे.
0: अच्छा, आणि ते पण स्टडी मधलेच होते?
1: हो नॉर्मली स्टडी मधलेच होते.
0: अच्छा बर. तर शिवराज आता असा एक प्रश्न येतो तो म्हणजे की तू सिडॅकचा तर डिप्लोमा केलेला होता, पुन्हा त्याच्यानंतर तू हे परीक्षा पण क्रॅक केली आणि ज्यावेळेस तुला आता हे 2 दिवसापूर्वी
1: सी एक्झाम,
0: सी सी
1: ही एक्झाम जे सिडॅक संपल्यानंतर एक एक्झाम असते ती पण क्रॅक करावं लागते. 2 एक्झाम असतात.
0: काय असतं ते सी सी एक्झाम आणि त्याच्यामध्ये काय असतं ते सांगा, म्हणजे जे आता सध्या इंजिनिअरिंगचे आहे ते विद्यार्थी त्याच्याकडे थोडस.
1: मी याला थोडं विस्ताराने सांगतो. नॉर्मली ज्यावेळेस सिडॅक आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जॉईन करायचा असतो त्यावेळेस सी कॅट एक्झाम आपल्याला क्रॅक करावं लागते आणि सी कॅट एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपल्याला अकॉर्डिंग टू अवर रँक ते आपल्याला अलॉकेट होतं इन्स्टिट्यूट. मग माझं ते जे सिडॅक पुणे आहे, जे सिडॅकचं हेडक्वार्टर आहे पूर्ण देशाचं, तिथंच माझा एचपीसी साठी नंबर लागला माझा आणि माझी सिकॅट मध्ये 101 रँक होती माझी ऑल ओव्हर इंडिया. आणि ते पूर्ण 6 महिने एक ट्रेनिंग असते आपली, जे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत क्लासेस असतात ट्रेनिंगचे. आणि पूर्ण 6 महिने आपण कंटिन्यू केल्यानंतर पूर्ण आपण 6 महिने केलेल्या पूर्ण मॉड्यूलची एक एक्झाम असते ज्याला सीसी म्हणतो आपण, ती एक्झाम पण आपल्याला क्रॅक करावं लागते. ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपण सिडॅकच्या जे प्लेसमेंट असतं त्याच्यासाठी आपण एलिजिबल होऊ शकतो.
0: अच्छा अच्छा, म्हणजे हे एवढी सगळी प्रोसेस आहे म्हणजे ते तुम्हाला सिडॅकचा म्हणजे डिप्लोमासाठीची जी एक पूर्व परीक्षा असते ती क्रॅक करायची, ती परीक्षा कशी असते ह्याच्यासाठी सुद्धा ती प्री काय म्हणतात
1: प्री कॅट एक्झाम
0: ती पण करायची, ते डिप्लोमा पूर्ण करायचा आणि त्या डिप्लोमामध्ये तुम्ही जे काही केलेलं असेल त्याच्यावर पुन्हा एक तुम्हाला मॉड्यूल तयार करायचं, त्याची पुन्हा एक परीक्षा क्रॅक करायची, एवढ्या सगळ्या प्रोसेस करायच्या.
1: मग बेसिकली प्री कॅट एक्झाम ही काय मॅन्डेटरी नाही. प्री कॅट हे आपण ज्याला सिकॅट थोडं नॉलेज, सिकॅटचा त्याला थोडं अवघड वाटत असेल त्यांनी प्री कॅट करू शकता, जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं प्री कॅटची ट्रेनिंग, ते आपण ते फ्री मध्ये असते, काही काही वेळेस पेड असते, ते डिपेंड करतं सिच्युएशन वरती. आणि ते काय मॅन्डेटरी नाही, फक्त सी कॅट एक्झाम आपल्याला ते मॅन्डेटरी आहे, ते दिल्यानंतरच आपण इन्स्टिट्यूट जॉईन करू शकतो रँक वाईज.
0: अच्छा, म्हणजे हे सगळं पण करावं लागतं?
1: हो करावंच लागतं, मॅन्डेटरी आहे.
0: अच्छा, आणि जर समजा ते जे तू शेवटची एक्झाम जे क्रॅक केली त्याच्यानंतर तुला हे जे मोहालीला जॉब भेटला, त्याच्यापेक्षा अजून काही जर समजा त्यावर बेटर परफॉर्मन्स झाला असता तर तुला अजून दुसरीकडे कुठे जॉब किंवा असं हायर रँकचं मिळू शकलं असतं का?
1: हो, मिळू शकलं असतं मला.
0: हा, म्हणजे आता जसं तुझी 101 रँक आली असं काहीतरी म्हणत होता, ती जर रँक समजा तुझी पहिली दुसरी तिसरी दहावी आली असती तर काय झालं असतं?
1: नाही, तसं रँक जे आहे, कारण सिडॅक पुणे हे मेन इन्स्टिट्यूट आहे, सर्वांचं प्रेफरन्स सिडॅक पुणेच असतं, त्याच्यामुळे माझी 101 रँक आली मला तेच भेटलं. सपोज माझी रँक 1 जरी आली असती तरी मला तेच भेटलं असतं स्टडीसाठी, त्याच्यामुळे त्याचा काही फरक नाही पडणार. फक्त ज्यावेळेस आपण ते पूर्ण ट्रेनिंग केल्यानंतर जी सीसी एक्झाम असते त्याच्यात जेवढे अधिक मार्क स्कोर करू त्याच्यावरती कंपनी आपल्याला चॉईस देतात.
0: बर बर. मग आता 2 दिवसापूर्वी तुला जॉबची ऑफर आली आणि तुला फोन आला.
1: हो,
0: मेल आला असेल, काय झालं?
1: हो, का मला सिडॅक जे, कारण मी सिडॅक पुणे इथे ट्रेनिंग घेतल्यामुळे मला सिडॅक पुणे यांचा फोन आला पहिल्यांदा की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही आमच्या नेक्स्ट त्यांचं जे प्रोसेस असतं प्लेसमेंटचं, जे आयडी कार्ड जमा करणे वगैरे ते प्रोसेस असते, आणि त्यानंतर मला सिडॅक मोहालीचा पण फोन आला की आमचं कॉर्डिनेट झालेलं आहे सिडॅक पुणेसोबत आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, ऑफिशियल तुम्हाला तुमच्या मेल आयडीवरती ऑफर लेटर मिळून जाईल.
0: प्रँक नाही वाटलं का अगोदर?
1: नाही, मला प्रँक नाही वाटलं, कारण ज्यावेळेस माझं 20 मेला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस मी पूर्ण प्रश्नांची उत्तरं दिली होती आणि त्यांनी पण इंटरेस्ट दाखवला की त्यांनी पण सांगितलं त्यांच्या साईडने की तुझं होऊ शकतं, म्हणजे तुमचं होऊ शकतं आणि तुम्हाला काही तिकडे प्रॉब्लेम येणार नाही असे वगैरे सर्व, म्हणजे नॉर्मल बेसिक त्यांनी शेवटी प्रश्न विचारले आणि म्हणजे त्यांनी सांगितले तुमचं होऊन जाईल असं नॉर्मली ते बोलले,
0: त्यामुळे तो प्रँक वाटला नाही
1: आणि मला ती आशा होती की मला ते होऊन जाईल.
0: बर, मग ज्यावेळेस तुला हा फोन आला आणि तुला लक्षात आलं की आता तुझं फायनली सिलेक्शन झालेलं आहे, ते पण पंजाबमध्ये मोहालीमध्ये, एक म्हणजे वेगळी सिटी आहे, वेल प्लॅनर सिटी आहे, आणि धारूर ते धाराशिवचा प्रवास, म्हणजे इथला 6 वर्षाचा प्रवास, धारूरचा 10 वर्षाचा प्रवास, आणि आता त्याच्यानंतर
1: 8 महिने
0: पुण्यातले 8 महिने आपण तो एक विषय धरूया ट्रेनिंगचा, तर त्याच्यानंतर आता थेट मोहालीला, मग हे कसं वाटतो ग्राफ पुढचा जाणार?
1: हो, असं जर मी पाहिलं असं पाठीमागे 10-15 वर्ष तर खूप बदल वाटतो आपला.
0: अच्छा, हो, म्हणजे मेंटली पण खूप बदल झाला.
1: मेंटली पण हो,
0: हा बदल. हा फोन झाल्यानंतर ज्यावेळेस सिलेक्शन झालंय, पहिला फोन कोणाला केला किंवा कुठं होता आणि कोणाला सांगितलास?
1: पहिला फोन मी आई वडिलांना केला.
0: अच्छा.
1: कारण सर्व, कारण माझे ते ज्यावेळेस शिक्षण पहिलीपासून होतं सर्व आई वडिलांमुळेच आहे, मी इथपर्यंत आहे ते आई वडिलांमुळेच आहे, त्याच्यामुळे मी पहिला फोन आई वडिलांनाच केला.
0: आणि कुठं होता तू?
1: मी सिडॅक जे पुणे आहे तिथं मी पीजी मध्ये राहत होतो आणि मी तिथं मला कॉल आल्यानंतर मी तिथूनच फोन केला मी त्यांना.
0: अच्छा अच्छा, तिथूनच फोन केला. अच्छा, मग काय म्हटले आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती असं सांगितल्यानंतर?
1: हो, त्यांना आनंद झाला आणि आनंदास्रू पण त्यांना आले.
0: अच्छा, मग कारण तू हे म्हटलं होतं की शेतकरी आहेत म्हटलं होतं,
1: शेतकरी आहेत,
0: तर त्यांचं असं काही तुला म्हणणं होतं की शिवराज तू एक काम कर, काहीतरी कर बाबा, पण आपली परिस्थिती अशी आहे किंवा तू शिक्षण करू नको, शेतीमध्ये लक्ष दे, असं असं काय नेमकं घरातल्यांचा सपोर्ट काय होता नेमका तुला?
1: माझे वडील जे आहेत ते 10वीपर्यंत शिकलेले आहेत आणि त्यांचं विचार होतं, जे आपले शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, त्यांच्या विचारावर चालणार आहेत ते आणि त्यांना माहित होते शिक्षणामुळेच आता आपण पुढे जाऊ शकतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याच्यामुळे त्यांनी मला लहानपणापासूनच शिक्षणावर माझे लक्ष दिलं. त्यांनी जसं शाळेत असताना ते महिन्याला येऊन जायचे पॅरेंट मिटिंगला, त्याच्यामुळे ते पूर्ण माझ्या शिक्षणावर त्यांनी लक्ष दिलं.
0: असं कधी फोर्स नाही केला की तू आता आपलं येऊन शेती कर? दारू
1: नाही, फोर्स नाही केला कधीच.
0: अच्छा अच्छा. आणि ज्यावेळेस तुला हा जॉब भेटला सगळा झाला, मग तुझ्या जे तुझे 50-60 मित्रांचा जो तुमचा सीएससीचा ग्रुप होता तो असेल, बाकीचा मित्रांचा ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये पण टाकला असेल ना, झाले सिलेक्शन?
1: हो, ज्यावेळेस माझा एक मित्र आहे अमरजित आहे तो, तो मित्र ज्यावेळेस प्लेसमेंट सुरू झालं त्यावेळेस तो पहिल्यांदा सिडॅक पुणे तिथंच तो लागला ऍज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून, आणि तो पण त्याला पण वाटत होते की आता माझा मित्र आहे त्याचं पण सिलेक्शन व्हायला पाहिजे कुठं, आणि तो पण मला प्लेसमेंटच्या टायमाला गाईड वगैरे करत होता तो, आणि मी मित्र म्हणून मी पहिला फोन त्याला केला की माझं पण सिलेक्शन झालं आणि आमचं एक ग्रुप आहे सिडॅकच्या आमच्या ह्यांचा, त्या ग्रुपमध्ये मी टाकलं.
0: नाही, त्या ग्रुपमध्ये झालं, मी कॉलेजच्या ग्रुपमध्ये विचारतो.
1: कॉलेजच्या ग्रुपमध्ये नॉर्मली ते इतकं हे झालं, ते सिडॅकचा माझा रिझल्ट आल्यानंतर, ते सिलेक्शन झाल्यानंतर सिडॅकमध्ये मला बोलवलं त्यांनी, तिथं फोटो वगैरे ते नॉर्मली तिथली प्रोसेस वगैरे केली त्यांनी आणि नॉर्मली ते केल्यानंतरच मी माझ्या मूळ गावी इथं आलो मी, त्याच्यामुळे इतकं माझं खूप धावपळ झाली त्याच्यामुळे.
0: पण ते बाकीच्या मित्रांना अजून माहिती
1: झालं,
0: त्या मित्रांना माहिती झाल्यानंतर काय म्हणणार आहेत मग ते शिवराजला?
1: माहिती झाल्यानंतर ते त्यांना तर आनंद होणार आहे.
0: आनंद होणार आहे. अच्छा, पण आपण नाही करू शकलो असं पण त्यांना रिग्रेट फील होईल?
1: नाही करू शकलो असं नाही, करू तर सर्वजण शकतात,
0: फक्त अजून एकदा त्यांना ऑपॉर्च्युनिटी घ्यावी
1: लागेल, ऑपॉर्च्युनिटी घ्यावी लागेल आणि थोडी मेहनत घ्यावी लागेल.
0: अच्छा अच्छा. तर शिवराज, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता, म्हणजे एकतर प्लस मायनस वन पाहिले, सगळं तुला जे घरचा सपोर्ट होता तो पाहिला, आणि तू जे नेमकी नेमका विचार केला होता की इंजिनिअरिंग चालू असतानाच तुला हे असं काहीतरी करायचं, आणि ते सिडॅक मधला तुला जे डोक्यामध्ये येतं तो जॉब भेटला, हा सगळा विषय झाला. आता इन फ्युचरमध्ये काय, कारण आता हे तू प्रोजेक्ट असोसिएट आहेस एच पी सी, मग ह्या सिडॅकमध्येच तू पुढे पुढे काय काय करत राहणार की अजून तुला अजून डोक्यामध्ये असा काही दुसरा विचार आहे की अजून काहीतरी करायचं म्हणून?
1: हो, सिडॅक हे एक प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं, आणि सिडॅकमध्ये ते नॉर्मली प्रोजेक्टवर ते चालतात काम ते वेगळे, आणि माझं जे प्रोजेक्ट ते एच पी सीमध्येच आहे आणि ते प्रोजेक्टमध्ये मी काम करणार आहे. आणि हे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट हे 3-4 वर्ष किंवा ते लेंदी पण असतात काही काही प्रोजेक्ट, त्याच्यामुळे मी त्या प्रोजेक्टमध्ये मी कंट्रीब्युट करणार आहे माझं.
0: नाही, ह्याच्यामध्येच काही असतं का की आता जसं हे तुमचं सिडॅक मधला प्रोजेक्ट असोसिएट आहे, मग समजा ह्याचा तुमचा प्रोजेक्ट संपल्यानंतर तुमचा जॉब संपला का तिथून पुढे अजून तुम्हाला काही प्रमोशन वगैरे असं काही असतं काय?
1: नॉर्मली माझं जे एच पी सी मध्ये आहे ते संपल्यानंतर ते मला दुसऱ्या माझ्या प्रोजेक्ट मध्ये पण टाकतात, कारण मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस मी सायबर सिक्युरिटी मध्ये पण माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट केला होता, आणि त्यांना तो इंटरव्ह्यूच्या वेळेस सिडॅकवाल्यांना तो आवडला, त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते पण तुमचे एच पी सी असेल तुमच्या इंटरेस्टनुसार आम्ही तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये पण टाकू, जे गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशनमध्ये असतं दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत.
0: अच्छा, पण तुला सध्या जे सिडॅकमध्ये जे आता मोहालीला जॉब भेटला त्याला तुला एन्जॉय करायचं आता?
1: हो नक्कीच.
0: अच्छा, आणि ते किती वर्ष असणार तिथला तो प्रोजेक्ट?
1: तो प्रोजेक्ट तो सांगू शकत नाही,
0: सांगू शकत नाही,
1: काय कॉन्फिडेन्शियल असतात.
0: अच्छा अच्छा, म्हणजे पण तू आता मोहालीला जाणार तिथं सगळ्या पद्धतीनं तू तिथलं वर्क करणार तू? अच्छा, तर शिवराज खरं तर या सर्व गोष्टीसाठी परत एकदा मी तुझं अभिनंदन करतो, आणि म्हणजे तू जे स्वप्न पाहिलं होतं ते तुला लगेच अचीव करता आलं, तुला ज्या स्ट्रगल करावं नाही लागलं, नाही तर 2024 नंतर पुन्हा मग 2-4-5 वर्ष स्ट्रगल करा, बरेचसे मग त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येतात, मग कधी कधी काय काय होतं, मग तुला यु आर लकी आणि तू तसा हार्डवर्क केलेलं होतं त्याच्यामुळे तुला तो जॉब पण भेटला, त्याच्याबद्दल निश्चितच म्हणजे आम्हाला सगळ्यांना पण त्या बाबतीत प्राऊड फील होत आहे. पण जाता जाता परत एक असा विषय आहे की असं कधी समजा अप अँड डाऊन आलं, कोरोनातले 2 वर्ष असे निघून जात होते किंवा कॉलेजमधले, असं तर काय असं होतं की तुला मोटिवेट करत होतं?
1: मोटिवेट हेच आहे की आपण आपले आई वडील स्वप्न पाहतात, तर तेच आपण स्वप्न सत्यात उतरवायचं हे आपल्या हातात आहे, त्यामुळे ते आपल्या आईवडिलांकडे त्यांच्या स्वप्नाकडे आपण पाहूनच पुढे जायला पाहिजे.
0: अच्छा, तर तेच तुला फक्त एक मोटिवेट करायचं,
1: एक मोटिवेट, आणि हो तेच
0: तेवढंच एक विषय होता. आणि चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं?
1: हो, गाणे वगैरे.
0: काय कुठले गाणे ऐकायचं?
1: गाणे वगैरे जसे अरिजित सिंगचे आहेत.
0: अच्छा, हा, मग आता कुठलं गाणं आठवत आहे?
1: जसं ते छिछोरे मधलं गाणं आहे,
0: हा,
1: दिल मेरा ना
0: कभी तो खैरियत पूछो.
1: हाँ, कभी तो खैरियत पूछो.
0: अच्छा,
1: हो ते
0: कोण आहे
1: ते गाणं?
0: खैरियत पूछणार कोण
1: म्हणजे?
0: नाही असं कोण खैरियत पूछणारी मैत्रीण?
1: नाही नाही, मैत्रीण म्हणजे फ्रेंड्स तर आहेत पण असे कोण नाही,
0: असे कोण नाही, पण तुला ते गाणं आवडतं?
1: हो, गाणं आवडतं.
0: अच्छा ठीक आहे, तर आपण ते गाणं पण प्ले करूयात, आणि तुला खरं तर आम्ही तुझं परत एकदा कॉन्व्हर्सेशन करतो, तुझ्या आवडीचं गाणं पण लावतो, आणि तू पुढे पुढे जात राहू, हे जे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तू आणखीन जास्त पुढे जात राहू, आणि तुझ्या ज्या अचीवमेंट आहेत त्या अचीवमेंट करत राहू, आणि जशा जशा तुझ्या अचीवमेंट पूर्ण होत राहतील तसं तसं तू रेडिओ तेरणाला व्हिजिट कर आणि तुझे एक्सपिरियन्स शेअर कर, अशा पद्धतीने मी तुला शुभेच्छा देतो, आणि तू या ठिकाणी आज आला, वेळ काढला, त्याबद्दल मी तुझे आभार पण व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
0: आणि मित्रांनो, हे होते शिवराज तुकाराम वाघमारे, जे मूळता राहणार धारूर तालुका धाराशिवचे. 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये पासआउट झालेला आहे, सिडॅकमध्ये डिप्लोमा केला एच पी सी एपी या पद्धतीनं, आणि आत्ता नुकताच 2 दिवसापूर्वी मोहाली पंजाब इथे सिडॅक कंपनीमध्ये त्याला प्रोजेक्ट असोसिएट हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग या क्षेत्रामध्ये तो प्रोजेक्ट असोसिएट झालेला आहे, त्याचा एक ड्रीम कम्प्लीट झालेला आहे, आणि त्याचे आपण एक्सपिरियन्स ऐकलेले. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण https://radio.coe.usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या,
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
2: हो हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
5: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
5: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्या भागामध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पेरणीसुद्धा सुरू केलेली आहे. अनेक प्रकारची पिकं आपल्या भागामध्ये आपले शेतकरी बांधव घेत आहेत. याच्यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, उडीद, मूग असेल, मका असेल, याचबरोबर अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो. याच माध्यमातून आपल्या भागामध्ये सोयाबीन जर तेलबिया पीक जर सोडलं तर या पुढचं जे पीक आपण पाहतो ते भुईमुगाचं पीक आहे. आणि भुईमुग पीक आपल्याकडे 2 हंगामामध्ये आपण घेत असतो. खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा आपल्याकडे भुईमुगाची उत्तम प्रकारे लागवड आणि उत्पादन आपण घेऊ शकतो. तर या खरीप हंगामामध्ये जर आपल्याकडे जमीन शिल्लक असेल आणि सोयाबीन पिकाचा मोह आपला जर थोडासा कमी झालेला असेल तर आणखी एक उत्तम प्रकारचं तेलबिया पीक जे आहे ज्याला भुईमूग म्हणतो आपण, त्याची देखील लागवड आपण उत्तम प्रकारे करू शकतो. जर आपला इंटरेस्ट असेल भुईमूग लागवडीमध्ये तर निश्चितपणे ही माहिती आपल्या कामाची ठरणार आहे. तर मंडळी, भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पीक असून खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 2.57 लाख टन उत्पादन आणि उत्पादकता जी आहे ती 1082 किलो प्रति हेक्टर एवढी मिळालेली आहे. उन्हाळी हंगामात हे पीक 0.824 लाख इतक्या क्षेत्रावर घेतलं जातं, त्यापासून जवळपास 1.196 लाख टन उत्पादन मिळतं आणि त्याची उत्पादकता जी असते ती असते 1451 क्विंटल हेक्टरी अशी असते. तर हेक्टरी जर त्याची उत्पादक क्षमता वाढवायची असेल तर त्या बाबीसुद्धा आपण बघणार आहोत. पण सरासरी आपल्या भागामध्ये खरीप हंगामामध्ये अतिशय महत्त्वाचं पीक म्हणून आपण भुईमूग पिकाची लागवड करू शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होत असणारी जमीन या पिकास मानवते. पूर्वमशगतीमध्ये एक नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. तर यानंतर बघणार आहोत पेरणीची जी वेळ आहे ती खूप महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे 15 जून ते 15 जुलै अशी वेळ जरी असेल तर थोडंसं 10-15 दिवस मागंपुढे करून आपण पेरणी करू शकतो. जुलैच्या पूर्ण महिन्यामध्ये देखील आपण या भुईमूग पिकाची पेरणी करू शकतो. तर बियाण्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत भुईमुगाचे वाननिहाय बियाणे प्रति हेक्टरी जे आहे ते बघूयात. 100 किलो SB 11, TAG 24, TG 26, JL 501, Fule 60 21, 120 ते 125 किलो फुले प्रगती, फुले व्यास, TPG 41, फुले उनप, फुले उन्नती हे वान आपण उत्तम प्रकारे पेरणीच्या वेळेस वापरू शकतो. तर मंडळी यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. तर मंडळी बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेझियम किंवा 3 ग्रॅम मॅनकोझेब किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळून घेणं गरजेचं आहे. नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणं खूप गरजेचं आहे. मंडळी यानंतर बघणार आहोत पेरणीतील अंतर. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. मंडळी भुईमूग पिकामधील आंतरपिकाच्या संदर्भात यानंतर जाणून घेऊयात. खरी भुईमूग पिकात सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिकं 6-2 या प्रमाणात, भुईमूग अधिक ज्वारी 1:1 तर कपाशी 1:1 या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकामुळं अधिक आर्थिक फायदा होत असल्याने प्रयोगांती हे सिद्ध देखील झालेलं आहे. भुईमूग अधिक सोयाबीन 4:1 आणि कडेने एरंडची लागवड 2 ओळी केल्यास पाने खाणाऱ्या आळीच्या नियंत्रणास मदत होऊ शकते. सुरू उसात उपट्या भुईमूग वाणाची आंतरपीक म्हणून लागवड करण्यासाठी 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून उसाची लागवड केल्यानंतर 1 आठवड्याने 10 सेंटीमीटर अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस आपण लागवड देखील उन्हाळ्यामध्ये करू शकतो किंवा आपल्याकडे जर शक्य असेल तर अनेक पिकांमध्ये भुईमुगाचं आंतरपीक आपण घेऊ शकतो. खत मात्रेच्या संदर्भात मंडळी बघूयात. पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी 20 गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुर देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये सुधारित शिफारशीनुसार भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्र सोबत जिप्सन हे देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ते जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. तर ही सुद्धा आपण खताची मात्रा निश्चितपणे देऊ शकतो. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरून घेणं गरजेचं आहे. 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या कराव्यात. 2 निंदण्या म्हणजेच खुरपण्या द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंतरमशागत जे आहे ते करू नका. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पँडीमिथॉलियन 1 किलो हा प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच पेरणीनंतर तणाच्या बंदोबस्तासाठी 20-25 दिवसांनी इमॅझिथायपर 10% SL 0.075 750 मिली 500 लिटर पाण्यातून देणं गरजेचं आहे. आणि मंडळी एक लक्षात घ्या, जर आपण तणनाशकाचा वापर करणार असाल तर तणनाशकं जी उपलब्ध आहे त्याच्या वापराची पद्धत आपल्याकडे जे कृषी सेवक असतील किंवा कृषी विभागातील जे कर्मचारी असतील यातील तज्ज्ञ असतील यांना विचारून निश्चितपणे आपण तणनाशकांचा व्यवस्थितपणे वापर करू शकतो. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. खरी भुईमुगास फुले येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 30 दिवस, आऱ्या सुटण्याची अवस्था जी आहे ती आहे 40 ते 45 दिवस, आणि शेंगा पोसण्याची अवस्था जी असते ती असते 65 ते 70 दिवस. या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी देण्याची आपल्याकडं एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. भुईमूग पेरणीनंतर 4-5 दिवसांनी एक पाणी, त्याला आंबवणी म्हणतो आपण, म्हणजेच राहिलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 10 ते 12 वेळा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक संरक्षणाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. फुलकिडे तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी 10 मिली किंवा 8 मिली डिमेटोन 15% प्रवाही औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, आणि पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 20 EC 4 मिली किंवा डेकोमेथ्रिन 28 EC 10 मिली किंवा किनॉलफॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करणं गरजेचं आहे. टिक्का तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 25 ग्रॅम मँकोझेब डायथेन M45 या नावानं आपण ओळखतो 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आता मंडळी बघणार आहोत काढणी आणि उत्पादनाच्या संदर्भामध्ये. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात, शेंगाचे टरफल टणक बनते, शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणीच्या तंत्राचा योग्य वापर करून खरीपात आपण जवळपास 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर हे भुईमुगाचं उत्पादन उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी सर्वसाधारणपणे आता आपण जर बघत असाल तर आपल्या भागामध्ये भुईमुगाच्या पिकाची जी लागवड आहे ती थोडीशी आपण बघतो की मागे पडल्यासारखी वाटते आहे, कारण खरीपातील बरीचशी जागा जी आहे, आता आपल्या मराठवाड्याचा आणि इतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जवळपास 80% वर जमीन सोयाबीनच्या स्वाधीन आपण केलेली आपण पाहतो आहोत खरीपामध्ये. सोयाबीन पीक घेण्याबद्दल दुमत नाही, तरीसुद्धा आपल्याकडे जर आपण आता पाहिलं तरी भुईमुगाच्या पिकाची देखील जी एक मार्केट व्हॅल्यू आहे ती वरचेवर वाढताना दिसून येते आहे. आपण जर बाजारामध्ये बघत असाल तर ज्या आपल्या

0: पण अशाच माहितीसह मंडळी आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय। ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब। VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा। उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद।
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा। मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो।
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये। आजचे आपले बिग स्टार कोण आहेत किंवा मी आज कोणाबद्दल सांगणार आहे याची उत्सुकता असेलच तुम्हाला। मित्रांनो, हिंदी सिनेमांमध्ये नायिकांच्या ज्या प्रतिमा तयार झाल्या त्या वेगवेगळ्या स्वरूपात, यामध्ये वहिदा रहमान, नरगिस ते अगदी आजच्या माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय पर्यंत, या सर्व नायिकांनी आपल्या हटके स्टाईलने सर्वांची मनं जिंकली। यातच आणखीन एक अधोरेखित नाव म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी शशाद्री यांचं। खरं तर त्या नंबर 1 नंबर 2 स्पर्धेत केव्हाच नव्हत्या, पण त्यांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग होता। त्यांची एक वेगळी अभिनय शैली, नृत्य आणि अदा यांनी त्या वेगळा ठसा उमटवू शकल्या। त्यामुळं आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेणार आहोत मीनाक्षी शशाद्री यांचा प्रवास। आजच्या आपल्या बिग स्टार मीनाक्षी शशाद्री।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मित्रांनो, मीनाक्षी यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि भारताच्या सर्वात तरुण मिस इंडियाचा किताब त्यांना मिळाला. यानंतर त्यांना मॉडेलिंग आणि अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. यातच 1982 साली त्यांना पेंटर बाबू हा त्यांचा चित्रपट आला, परंतु बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. तरीही त्यांना ऑफर्स मिळत राहिल्या आणि एक चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडून आला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मित्रांनो, साल 1983 मध्ये प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई आपल्या चित्रपट हिरोसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि त्यांना भेटली त्यांची राधा मीनाक्षी शशाद्री या रूपानं. या चित्रपटाच्या माध्यमातून मीनाक्षी शशाद्री यांच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. या चित्रपटातील मीनाक्षी यांच्या अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आणि मीनाक्षी शशाद्री या बहुचर्चित आणि बॉलिवूडचा नवा चेहरा देखील बनल्या.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मीनाक्षी शशाद्री यांच्या फिल्मी करिअरचा ग्राफ हा नेहमीच चढ उताराचा राहिला. हिरोच्या यशानंतर मीनाक्षी यांना राजेश खन्ना यांच्यासोबत आवारा बाप आणि बेवफाई या चित्रपटात त्यांनी काम केलं. हे चित्रपट चालले नाहीत. यानंतर त्यांच्या फिल्मी करिअरला पुन्हा सुभाष घाई यांच्या 1985 साली प्रदर्शित झालेल्या मेरी जंग या चित्रपटाने पुन्हा सावरलं. यानंतर त्यांचे स्वाती, मेरा जवाब आणि आंधी तुफान यासारखे चित्रपट देखील आले. यामध्ये स्वाती या चित्रपटाचं समीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाऊनलोड करा प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय मीनाक्षी शशाद्री यांचा जीवन प्रवास. मित्रांनो, मीनाक्षी शशाद्री यांनी यानंतर जॅकी आणि राजबब्बर यांच्यासोबत दहलीज या चित्रपटात भूमिका केली. हा चित्रपट फारसा चालला नाही. यानंतर जॅकी सोबत पुन्हा अल्ला रखा आणि मिथुन सोबत दिलवाला आणि परिवार या चित्रपटांनी तिला पुन्हा सावरलं. यानंतर तिचे आणखीन बहुचर्चित चित्रपट आले. यामध्ये 1987 साली संजय दत्त सोबत इनाम 10,000 आणि जेपी दत्ता यांच्या डकेत मध्येही ती दिसून आली. अमिताभ यांच्या सोबत तिचे शहनशाह, तुफान, अकेला आणि गंगा जमुना सरस्वती असे चित्रपट आले.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मीनाक्षी शशाद्री यांच्या फिल्मी करिअरमध्ये निर्माते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा महत्वाचा सहभाग राहिला आणि त्यांनी मीनाक्षी यांना घेऊन घातक, घायल आणि दामिनी यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली. मीनाक्षी यांच्या संपूर्ण फिल्मी करिअर आणि त्यांचे हे तीन चित्रपट बरोबरीचे आहेत. या चित्रपटात त्यांचे नायक होते सनी देओल. आजही मीनाक्षी यांचं नाव या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलं.

आपण ऐकत आहात रेडिओ धरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ धरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. 1992 मध्ये दक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांच्यासोबत आज का गुंडाराज हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्या खऱ्या अर्थानं चर्चेत आल्या त्या दामिनी या चित्रपटानं. हा चित्रपट त्यांच्यासाठी माइल स्टोन ठरला. अत्याचार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी स्त्री त्यांनी पडद्यावर उभा केली. दामिनीच्या पात्रात अनेक आयाम आहेत, तांडव नृत्य सुद्धा आहे आणि एका स्त्रीचा संघर्षही. त्यामुळं दामिनी मीनाक्षी शशाद्री यांना आपण वेगळं करून बघूच शकत नाही.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शेषाद्री. मीनाक्षी शेषाद्री यांनी 1995 साली बँकर हरीश म्हैसूर यांच्याशी विवाह केला. यानंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे. आपल्या फिल्मी करिअर मध्ये मीनाक्षी यांना स्वातीसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार तसेच दामिनीसाठी सर्वश्रेष्ठ भूमिकेसाठी नामांकन आणि स्मिता पाटील मेमोरियल पुरस्कार देखील मिळाला. मीनाक्षी शेषाद्री यांच्या एकूण कारकिर्दीचा विचार करता एक उत्तम नायिका, एक उत्तम नर्तकी ते सशक्त अभिनेत्री असा प्रवास त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यामुळेच एक नवी प्रतिमा फिल्म इंडस्ट्रीला मिळाली आणि म्हणूनच त्या आहेत आपल्या आजच्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शेषाद्री. मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. आजचा आपला एपिसोड होता बिग स्टारचा, तो होता मीनाक्षी शेषाद्री यांच्यावरती. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता 9970509 वरती, अर्थात 9970500900 वरती. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत, नवीन एका थीम सोबत. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत आणि त्यांच्या लाईफ जर्नी सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत आणि त्यांच्या लाईफ जर्नी सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

बुजुर्गों ने

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.